असक जरा खानीमारी पांदा ओ दिलीप देव मने खरांग र चपचक र चमखनार जाखा आकाशवाणी आगरतला अबनि लगिन पाइखा तिनी नि दीपर जरानी कक ब्रक पांदा जतन न हम बाई